0: नमस्तंगकाले नमस्तंगकृपाले
1: नमस्तंगरूपे नमस्तंगनुपे
0: नमस्तंगपेके नमस्तंगलेके
1: नमस्तंगकाय नमस्तंगचाये
0: नमस्तंगगंजे नमस्तंगपंजे
1: नमस्तंगनामे नमस्तंगठामे
0: नमस्तंगकर्मं नमस्तंगतर्मं
1: नमस्तंगनामं नमस्तंगतामं
0: नमस्तंगजीते नमस्तंगपीते
1: नमस्तंगबाहे नमस्तंगटाहे
0: नमस्तंगनीले नमस्तंगनादे
1: नमस्तंगशेदे नमस्तंगगादे
0: नमस्तंगगंजे नमस्तंगपंजे
1: नमस्तंगुदारे नमस्तंगपारे
0: नमस्तंगसुएके नमस्तंगनेके
1: नमस्तंगपूते नमस्तंगजूपे
0: नमस्तंगनिकर्मे नमस्तंगनिपर्मे
1: नमस्तंगनिर्देशे नमस्तंगनिर्वेशे
0: नमस्तंगनिनामे नमस्तंगनिकामे
1: नमस्तंगनिर्दाते नमस्तंगनिर्गाते
0: नमस्तंगनिदूते नमस्तंगपूते
1: नमस्तंगलोके नमस्तंगसुके
0: नमस्तंगनिर्तापे नमस्तंगतापे
1: नमस्तंगनिर्माणे नमस्तंगनिदाने
0: नमस्तंगगाये नमस्तंगबाये
1: नमस्तंगनिर्वर्गे नमस्तंगसर्गे
0: नमस्तंगप्रभोगे नमस्तंगसुजोगे
1: नमस्तंगरंगे नमस्तंगभंगे
0: नमस्तंगगम्ये नमस्तस्तरम्ये
1: नमस्तंगजलाश्रये नमस्तंगराश्रये
0: नमस्तंगजाते नमस्तंगपाते
1: नमस्तंगमज्भे नमस्तस्तज्भे
0: नमस्तंगदेशे नमस्तंगपे।

0: वासुदेव नमस्तंग पेव
1: नमस्तंग जन्मे नमस्तंग सुबन्मे
0: नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे
1: नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
0: नमो काल काले नमस्तस्ते हाले
1: नमस्तंग भरने नमस्तंग मरने
0: नमस्तंग जरा रंग नमस्तंग केताल
1: नमो सर्व तंदे नमो सर्व बंदे
0: नमस्तंग निसाके नमस्तंग निर्वाके
1: नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे
0: नमस्तंग अनंते नमस्तंग महंते
1: नमस्तस्ते रागे नमस्तंग सुहागे
0: नमो सर्व सोखं नमो सर्व पोखं
1: नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता
0: नमो जोग जोगे नमो पोग पोगे
1: नमो